हर भगवंता तू आद पुरख ब्रह्म प्रकारता जी तू जेवड़ा ना कोई तू जुग जुग एको सदा सदा तू एको जी तू नेचल करता सोई तू आपे भाव है सोई वरते जी तू आपे करें सो होई तो आपे सिट सब।